ॾिसो गानो हलायो आहे फरमाइशन जी तरफ़ अचूं था तव्हांजा मैसेजिस आहिनि ॾिसूं था केरु असां सां गॾु मौजूदु आहे भई अॼुकल्ह जेको आहे न त सोन एतिरो महांगो थी वियो आहे अगरि कंहिंजी शादी थिए थी ऐं असां नई दुल्हन खां पुछंदा त बाबा हीअ जो तव्हां धुरी पाती आहे या गोल्ड जी आहे सभिनी खां मूंखे इहो ॿुधण मिलंदो आहे त न को आर्टिफिशियल आहे त अॼु गोल्ड अॼुकल्ह जेको आहे न ॾाढो महांगो थी वियो आहे सो धुरी जेका आहे न सोनी मतिलबु सोचो ई न त तव्हांखे मिलंदव छो आर्टिफिशियल धुरियूं तव्हांजे मुंहं में लॻंदियूं